जादू कैसे तोर कसले सामने ये कथा ओ या फंगले रे थारे को बोय माफायो मैले बाबू न ये को रे थारे को बोय।

सुकुबा थांका शनिबा फायो अक्लास माया जानु बुझुबा थांका सुकुबा फायो माया